0: सच्चे तेरे खन सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवार सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चा तू दया कह लख करोड़ सच्चे सब तान सच्चे सब जोर सच्ची तेरी सिफत सच्ची सलाह सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह नानक सच ते अहिं सच जो मर जमै सोका चनका च महला पहला
1: वड्डी वड्याई जा वड्डा नाओ वड्डी वड्याई जा सच न्याओ वड्डी वड्याई जाने चल थाओ वड्डी वड्याई जाने अलाओ वड्डी वड्याई बूझे संभाओ।

दुख सो क्यों विसरे मेरी माए, साचा साहिब साचे नाए रहाओ, साचे नाम की तिल वड्याई, आग थके कीमत नहीं पाई।